0: 到。
1: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
2: Sakar Beats.
3: Sakar Beats.
2: संगीत प्रेमी श्रोत्यानो नमस्कार सुस्वागतम सुप्रभात मी आशा करते की आपण ठीक आहात मजेत आहात अँड ट्युनिंग करीत आहात ऑन ऑरेंज फ्री रेडिओ मनोरंजन तर सिखोतासाचं अप्रतिम कार्यक्रम आहे 10 वाजतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी तर सिखो नेहमीप्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत तर सिखो सुरुवात करूया आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रम नेहमीच प्रमाणे बाप्पाचा जय जयकार करून

तर सिखो बाप्पाच्या आगमनाला आता फक्त काहीच दिवस राहिलेले आहे आणि आपल्या सगळ्यांच्या मनात एकच उत्साह आहे म्हणजे बाप्पा येतोय आणि रसिखो सगळीकडे साफसफाई सुरू झालेलं आहे. सजावटीची तयारी होतय, बाप्पाच्या स्वागतासाठी सुंदर आरास तयार होतय आणि सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे आपले मन ही बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज होत आहेत. तर सिखो कारण बाप्पा म्हणजे फक्त उत्सव नाही, बाप्पा म्हणजे आनंद, सकारात्मकता आणि भक्ती.

रसिक हो अगदी गोरगो सुरुवातच झाला आजचा आपला सकाळपीठचा कार्यक्रमाचा रसिक हो आणखी भक्ती गीताचा आस्वाद आपण घेऊया माझा बापा श्री इन द व्हॉइस ऑफ शांत

रसिको एमबीच्या घेण्याचा सारे नऊ वाजलेले आहे आणि एक्झॅक्टली 30 मिनिट हा कार्यक्रम संपण्यासाठी तर रसिको नेहमीच प्रमाणे आमची साथ आपण देत राहा कार्यक्रमाचा शेवटपर्यंत म्हणजे 10 वाजतापर्यंत